यहाँ से हम आपको बहुत सारी शुभकामनाएं प्रकट कर रही हूँ. Ich wünsche einen guten Tag, du gefüllt mit Freude und Heil.